0: 에이는 림총기 뉴비아유두이는 권주인의 중식 퇴비권에다 예해되느냐 파첨 수첨제 대동안
1: 와두르
0: 이내래 권주마 마사에 금쟁 가리나
1: 티 금쟁 가리나
0: 티는 권주 슈그정구 티탄저와 첨부여다 카인스는 슈그정구 티는 능치 구이규 나서치베 결루야 숙부인의 통염치바야 로람체제인의 동부간의 마마사합치기여지
1: ले सुपुल थोन्याम छिए लिया पिन थो युबजी
0: जिदा फमो थदो इन ने शुगु दि ने न छि छ छिन जान बे ने छे छि ने दा
1: जिबेल
0: ओ छंगा छि वे गुंगे थुलिया इन न छि द पुसप सो गि शुगु छिन बु दि इन सुसु गेप दे या गे जे ने जे दे जे ने छु सुंग गि नुबि ने हा जान छि बु यो जी
1: ओ खुन छि ने छे द पिन ने थो युबजी
0: जिदा फमो
1: 前的那几十五点忽然作业偏停这头月明的下不上我的你给你呢小家现在谈真正去就怎么样偏头也去的这边不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不不
0: chibi nilin huran cui rik tuin song cha liya tabzu chibi tuin su pi ju chik yori. Raju tiye ya ina panyam dunbe chi nambu kona cunbu liya da xin liya nui zi tangwe nubu kanya yo ma ri.
1: A le, tinze yinbri, qian xiang raju ti ina ci chi liya gitian ji zibi.
0: Tinze ma ri pomu, xiang raju ti ina lo ri liya tiangmu ri jik yor da. Chalki chungwe tuin su ina haja nyambu yinbu ta, chak zi ina haja mangu yu ba. Tugab diya ina xiang raju di na hajan ki ngamzi tuyab chori. Dine ina tuju riyong shiong chinje ina xiang raju di chiru chiru gije ina ani chaku chi charu yori.
1: Oh, tinze yinbri lo chi liya tiang chik jik yori sunbien.
0: Rida pomo.
1: Tocha na jia yang la.
2: Rang di xa liya chawa sali do.
3: Di xa wunay liya wunay liya chawa sali shi do.
4: Palam la, gyo wunay zhen na si nan da.
2: Kardo pomo.
4: Oh, Xiaowasa, di kerengu yue ya gyumzhen kari yinu.
2: Ya, anni yue ya Xiaowa kering sengmendugwe, kerengu yue zang o duus jay mingdaab zhi.
4: Che zang, kerengu yue ya gyumzhen kari yinu.
2: Pomo di ni nyok chutsa la, Xiaowa kering sengmendugwe.
4: Oshi, tandole, Misa di hapchikyo ya gyumzhen kari yinu.
3: Hapchikyo ya di da rang chanpa gyumnele yang kyaabda anji chidu zang gyugure yinu.
2: Cho jay mingdugwe re.
4: Anni gyumzhen kari yinu.
3: A zi rang gezu dunzo lennin cho jemdu.
2: Gyumze mangdo khashi chigi.
3: Rizha jesa, da nyan rin paase je pomo jongze chichu da.
2: Yunga yunga, pomo rang jongze yao je chi a.
4: Les bala. Hai, da din zhe shi ta zhibe. Kesi bala da amla ma kena, a yang yin suwa rishi gezu chu yina.
5: Kong zegi nezu din zhe, kira le chen yung yukri. Di zhe sun zang, nama rik zu gina ne, tog zhe da gali, ni nan do khabashi.
0: Namang Rikchuu